0: ಭಕ್ತಿಭೃತಿ ಚತುರ ವಿಚಾರ ಧುರೀನ ಮಹಾಶಿವದೂತ ಕೃತ ಪ್ರಥಮಾಧಿಪತೆ ದುರಿತ ದುರೀಹ ದುರಾಶಯ ದುರ್ಮತಿ ದಾನವಧೂತ ಕೃತಾಂತ ಮತೆ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಹಿಷಾಸುರ ಮರ್ದಿನಿ ರಮ್ಯ ಕಪರ್ದಿನಿ ಶೈಲ ಸುತೆ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಹಿಷಾಸುರ ಮರ್ದಿನಿ ರಮ್ಯ ಕಪರ್ದಿನಿ ಶೈಲ ಸುತೆ ಧನ್ಯವಾದ
1: ಮಾಮ ಹೇರಿಕೋ ಹೇರಿ ಭಯೋ ತಪಾಯಿಲೈ ಎಸ್ತಾ ಎಸ್ತಾ ಶಬ್ದಹರು ತಪಾಯಿಲೈ ಪರ್ಕಾಲೋ ಪಾರಾಲೆ ಭನೆಪಛಿ ತ ತಪಾಯಿಕೋ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನೇಪಾಲಿ ಹಿಂದಿ ಸಬೈ ಸಂಸ್ಕೃತಕಾ ಛೋರಾ ಛೋರಿ ಹುನ್ ಸಬೈ ಮಜಲೆ ರಾಮ್ರೋಸಂಗ ಪಢ್ನ ಸಕ್ನುಹುಂಚ ಹೈ ತಪಾಯಿ
2: ಹಜುರ್
1: ಅನಿ ತಪಾಯಿಲೆ ತ ಅಬ ಡಾಕ್ಟರ್ ಬನ್ನೆ ಭಂದಾ ಪನಿ ತಪಾಯಿಲೆ ಭಾಷಾಕೋ ಸೇವಾ ಅತ್ಯಂತೈ ರಾಮ್ರೋ ಗರ್ನ ಸಕ್ನುಹುಂಚ ಜಸ್ತೋ ಲಾಗಿರಾಯೇಕೋ ಛ ಮಲಾಯಿ ಹೋ ಅನಿ ಇಂಗ್ಲಿಷೈ ಪಢೆ ಪನಿ ನೇಪಾಲಿ ನೈ ಪಢೆ ಪನಿ ಜೆ ಪಢೆ ಪನಿ ಜುನೈ ಪನಿ ತಪಾಯಿಕೋ ರಾಮ್ರೋ ಹುಂಚ ಜಸ್ತೋ ಲಾಗಿರಾಯೇಕೋ ಛ ಹೈನ ಅನಿ ನಿ ತಪಾಯಿಲೆ ಅಬ ಆಫ್ನಾ ಸ್ಕೂಲ್ಕಾ ಸಾಥಿಹರುಲಾಈ ಯಸ್ತೋ ರಾಮ್ರೋ ರಾಮ್ರೋ ಕುರಾ ಸುನಾರ ಆಯೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಗಾಂತೋಕ್ಮಾ ಭನೇರ ಭನ್ನುಹುಂಚ ಹೋಲಾ ಯಾಬಾಟ ಗಏರ ಹೈ
2: ಹಜುರ್
1: ಅನಿ ತಪಾಯಿಲೆ ಅರುಲಾಈ ಪನಿ ಜಾನೆ ಬೋಲ್ನೆ ಹಾಮಿಲೆ ಬೋಲ್ನೆ ಹಾಮಿಲೆ ತ್ಯೋ ವಿಶ್ವಾಸ ಬನಾಉನ ಸಕ್ಛೌ ಆಫೂ ಭಿತ್ರ ಭನೇರ ಭನ್ನೆ ಆವಸ್
2: ಹುನ್ಛ
1: ಅನಿ ತಪಾಯಿಲೆ ಅಜೈ ಎಉಟಾ ಮಿಠೋ ಕವಿತಾ ಪನಿ ಸುನಾಉನುಹುಂಚ ಹೋಲಾ ಹೈ के कविता सुनाउनु हुने
0: मेरो कविताको शीर्षक छ अर्थी उपदेश विद्यार्थी हौ ध्यान दि ज्ञान असल लिने गरौ हाम्रो मनको कलमस फ्याकी राम्रो शिक्षा लिने गरौ शिक्षा दीक्षाको माध्यमद्वारा देश राम्रो बनाउन सिकम भारी भारी असल गुणको ज्ञान हामी लिने गरौ पढौ पढौ नाम चलाउ बुद्धिले राम्रो काम गरौ शिष्ट बनि योग्य भई हामी अगाडि बढिरहौ सत्य र मिठो बोलिकन कर्म क्षेत्रको मैदानमा लड्दै पढ्दै अघि बढौ प्रगतिमा सधैँ लागिरहौ अन्धविश्वासदेखि अलग रही आत्मविश्वासमा लागिरहौ दुई दिनको जिन्दगीमा कर्मठ बनी बाँचिरहौ ठुलो प्रति श्रद्धा राखी आशिष पाई अघि सरौ सफल भई सधैँ हामी सुकर्मको फल चाखिरहौ धन्यवाद
1: कविताले के बुझाउँछ होला त्यो थाहा छ त
2: हजुर
1: के बुझाउँछ होला है
0: प्रत्येक विद्यार्थीहरूको कर्तव्य हो ध्यान दिएर पढ्नु अनि असल ज्ञान लिनु मनको अध्ययारोलाई फ्याकेर राम्रो शिक्षा लिनु गुणी मानिस बन्नु अनि देशको भलो चिताउनु शिष्ट व्यवहार गर्नु राम्रो कर्म गर्नु अन्धविश्वासलाई त्यागेर आत्मविश्वासलाई अपनाउनु साथै जीवनलाई सफल बनाउनु ठुलोहरूको आशीर्वाद लिनु राम्रो कर्म गरेर योग्य मान्छे बन्नु
1: कति राम्रो शिक्षा पनि दिइहाल्नु भयो तपाईँलाई त म त शिक्षिका जस्तो पो लागिरहेको छ मलाई पनि सिकाउनु भयो कति कुरा हामीले पनि कति कुरा जानेको हुँदैन पो त हामी त सानाबाट सिक्छौँ पो त कति कुरा तपाईँहरू जस्तो ज्ञानी ज्ञानी नानीहरूबाट हो अन्त नि अब तपाईँ त पछि त डाक्टर सँगसँगै राम्रो एकजना टिचर पनि बन्नुहुन्छ होला है नानीहरूको डाक्टर बन्नुभयो भने त पढाउँदै दाँत सिकाउँदा भयो ल कुराहरू सिकाउँदै मिठो बोलेर नि सिकाउँदै नानीहरूलाई एकदम खुसी बनाएर दाँत को ट्रिटमेन्ट गर्दा भयो हो अन्त नि अब तपाईँहरूले अब आफ्नै गाउँ राम्रो लाग्छ तपाईँलाई है अब यहाँ गान्तोकसम्म आउनुभयो कक्षा पाँचमा पढ्नुहुँदैछ तपाईँ सानै मान्छे हुनुहुन्छ तरै पनि तपाईँकोमा कति धेरै ज्ञानहरू रहेछ हो अनि एउटा विद्यार्थीले चाहिँ कस्तो हुनुपर्छ होला हौ
0: एउटा विद्यार्थी चाहिँ यस्तो हुनुपर्छ जसले चाहिँ राम्रा ज्ञानहरू लियोस् अनि आफ्नो ठुलोहरूले दिएको ज्ञानहरूलाई स्वीकार गरोस् अनि ठुलो